santu ji sab duk visarun hara har ape sevak ji kya nanak jant vichara tu gat gat antar sarv nirantar ji har eko purak swara ek date ek bhikari ji sab tere chod vidana tun ape data ape bhukta ji ho tud bin avrna jana tum bhara brahma beant beant ji tere kya gana akva kana jo seve tud ji chan nan tin kurbana har dyave tud ji se jan jug mein sukhvasi se mukt pe chan har dyaya ji tin tutte jam ki fasi jin nirbhav jin har nirbhav dyaya ji tin kabo sab gavasi jin sevya mera har ji te har har rup samasi se dhan jin har dyaya ji chan nanak tin bal jasi teri bhagat pandar ji pare beant beanta teri bhagat salahan tur ji har anek anek ananta tere anek kare har puja ji tap tape jape beanta tere anek prebo simrit saste ji kar kriya kat karm karanta se bhagat pale jin nanak ji jo bhave mere har bhagavanta tun ad purk param par karta ji tud jevra avrna koi tun jug jug eko sada sada tun eko ji tun hi chal karta soi tud ape bhave soi varte ji tun ape kare sohi tud ape sir sab pahe ji tud ape sir sab koi chin nanak gun gave karte ke ji jo sabse ka janoi asa mehla chota tun karta sacha me dasai jo to pave soi tisi jo tu de soi upai rao sab teri tun sab nidhyaya jisna kirpa kare tin naam ratna paya gurmukh lata man mukvaya tud aap vichhoriya aap milaya tun dariyav sab tujhi mahe tujh bin duja koi na hai jiye jant sab tera ke vijog mil vichhuriya sanjogi mein jisno tu jana hai so jana jana har gun sadhi aak vakhana jin har sevya tin sukh paya sahajai har naam samaya tu aape karta tera kya sab hoy tujh bin duja avr na koi tu kar kar veke jane soy chan nanak gurmukh pargat hoy asa mehla pehla tit sarare pale navasa pani pavak tin kiya pankaj moy pagat nahi chale ham deka te dubiyale man ek na chet samur mara har visrat tere gun galya rahao na ho jati sati nahi pariya मूर्ख मुग्धा जन्म पाया प्रणवत नानक तिनकी सरना जिन तू नाही विसरिया आसा महला पंजवा पाय प्रापट मान देहुरिया को बिन मिन के ए तेरी बढ़िया अव्र काज तेरे किते नकाम मिल साध संगत पच केवल नाम सरंजाम लाग भव चल तरण के जन्म ब्रता चतुरंग माया के रहा जब तप संजम धर्म नकमाया सेवा साधना जान्या हर राया कहो नानक हम नीच कर्मा शरण पड़े के राको शर्मा कबियो बाच बेंती चौपाई हमरे करो हाथ दे रचा पूर्ण हो चित की इच्छा तब चरणन मन रहे हमारा अपना जान करो प्रत पारा हमरे दुष्बे तुम गावो आप हाते मोए बचावो सुखी बसे मोरो परवारा सेवक सिखिया सब करतारा मोर अच्छा निज कर दे करिये सब बैरन का आज संग करिये पूर्ण होए हमारी आशा तोड़ बन के रहे प्यासा तुम्हें छाद कोई अवर न त्याओ जो बर